0: देवा नाकाम तर जिंदान पुरी कौमा
1: वसतले बाजमे दलास लाळो नोर बदजळप वहून सतम बाजुना
0: हर दुखू बपास अवल सलाम दे कबर जिंदा।